तू निश्चल करता सोई तुद आपे भावे सोई वरते जी तू आपे करे सो होई तुद आपे सृष्ट सब।

गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे

वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु, वाहे गुरु।

कहे नान घर प्यारा जियो गुफा अंदर राख कह बाजा पवन मजाया एव साचा सोहिला साचे कर गावो गावता सोहिला कर साचे जिथे सदा सच त्यावे सचो त्यावे जा दुध भावे गुरमुख जना बुझावे ए सच सबना का खसम है जिस बख्शे सो जन पावे कहे नानक सच सोहिला।

जित वै सर्व संभाले वाज तेरे नादन का शंका किते तेरे बापन हारे किते तेरे राग परिस्यो कही है किते गापन हारे

भर आया, दुखी भर आया जगत सुभाया, कौन जाने बिद मेरी आ, आवने जावने खरे डुरावने, तो